अले छनया कैनोनी ये नोनी अले छनया कैनोनी मांड्या डंगरे जाऊ मारी देले वर्षा सीती मारी देले वर्षा सीती मिस्ती भिजी जाऊ मारी देले वर्षा सीती।